ॿुधी रहिया आहियो। हाणे प्रीत असांजी पुराणी, हाणे तव्हां ॿुधो वाह वाहरी घड़ा असांजे कलाकार मास्टर चंद जी पारां।